ऐचा आकाशवाणी ईटानगर माचाला पुची हियो बोलिनी एतानिची इदुबिसमी आहोला केजी दरगालंबो बुनी मे दिलिमाचे यसोबुमे माने बहुंले नबा मोबाइल कांग्रेस आखापगांबा प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी मे आपा बता आहोगा 5G मोबाइल कनेक्शन लापगे टेलकॉम जताने आमे आयामे एवगातेगा मा आतिकाउता बमची इमुतांदो इगामुदा लाहोगा Indian Air Force me atibuga bane ini soyama nana madu tege ne jiga jida ne Indian Air Force ma jeheta Air Marshal Amarpreet Singh me ona bukhinya ho ka pilina ba Indian Air Force ajitela ini enaga ma chini atika jiga eko bu lahega maho lagane India me atibita ka jiga lahe aha auta chi me go andoga jimane ekega lada lagada ahoga Indian Air Force me etanu wayu sakti tarang sakti done donathon exercise akhan de gane amwa ba eti tu chipa adu tega jida ne ya marsel me la oga da ahoga actor apya ge nana patkar hai